0: हे गोरी चाल आमे पळे जीवा सहर हे गोरी चाल चाल चाल गोरी चाल चाल चाल गोरी हे गोरी हे गोरी
1: आपण माने लघु संगीतर कार्यक्रम सुनछंती आकाशवाणी जयपुर केंद्ररु एथर शिल्पी तृप्ति दास गीत रचना एवं संगीत निर्देशना अक्षय महांती।